0: जानकारी के लिए सभी इंग्लिश सर्विस ऐप विजिट कीजिए। डाउनलोड सभी साथी ऐप।
1: Dann ist noch ein Gemüse, hier gibt es nicht auch noch ein Gemüse, weil Udinare, also man kann ja nicht mehr in der Bahn, super hoch gehen, weil man oft für mich geht, das kann ja.